Zeker weten, happy happy birthday to you. Ajoki, 20 september 2026, het omloka teamleider van Hindustani Radio ka. The one and only maestro Roy Surjbali, meer bekend als Johnny Number One, ka janamdin hai, isi khushi ke mauke par. Den Haag Cherse, directieleden, sabhi omroepers en medewerkers van Fahon Hindustani Radio ki taraf se, bhai Roy ji ko tehe dil se badhaiyan, khushiyan hi khushiyan, pyar mohabbat ke saath pesh kar rahe the. To kuch nene super hit songs lekar aaya hoon dosto aap sabhi ke seva mein. तैयार हो जाइए एक अति सुंदर बयान को सुनने के लिए. तन्हा मेरा दिल, गौरव माली जी का बनाया हुआ ये बिल्कुल नया सॉन्ग. एंजॉय इट.